श्रोत्यो नमस्कार. FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअरवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार गुरुवार भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 18 जून 2024.

श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाराने सनईवरती वाजवलेला भैरव रागाच्या सुरावटीने सुरू होती आमची आजची प्रसारण सभाच्या मध्ये मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सुप्रभात.

0: श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाऱ्यांनी सनईवरती बाजूला बैरागी भैरव रागानी अच्छा आमच्या प्रसारणाला आरंभ झालेला आहे, ज्यामध्ये आमचे नियंत्रण कक्षातले सहकारी अर्जुन साठे आणि रुपेश पाटील यांच्यासह मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आता यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत काही वेळातच.
1: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
0: आणि श्रोतेहो, आज सुद्धा आपल्यासोबत आहे ती आणि आत्ता सुद्धा आहे ती आकाशवाणी. आणि आपण ट्यून केलंय आपल्या आवडीचं, आपलं लाडकं आकाशवाणी नाशिक केंद्र. सकाळचे 6:02 होत आहेत. सुमधुर भक्ती संगीत आता आपण ऐकणार आहोत भक्तीधारा या कार्यक्रमात. आणि कार्यक्रमाची सुरुवात धनप्राप्त्यर्थ मंत्रानं.

श्रुतू धन प्राप्त्यर्थ मंत्र आपण ऐकलात आकाशवाणी नाशिक केंद्राच्या भक्तीधारा कार्यक्रमातून. सकाळची ही सुरेख प्रसन्न वेळ आणि या प्रसन्न वेळी आपण आळवतोय तो भक्तीचा स्वर. आणि हा त्या भक्तीचा स्वर आहे एका ओवीचा. गोपाळ टाकळकर यांनी लिहिलेली ही ओवी आहे, विलास अडकर यांचं संगीत असलेली. यामध्ये मुख्य स्वर आहे तो उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो, काव्य प्रकारातला ओवी हा अतिशय जुना प्रकार आहे आणि पारंपरिक ओव्या आहे, कारण जात्यावरती स्त्रिया जेव्हा दळायच्या तेव्हा ह्या ओव्या कायला जायच्या आणि जेव्हा सकाळची वेळ असायची तेव्हा खास आपल्या भगवंताच्या ओव्या गायला जायच्या. जाते फिरते फिरते गोड गाते गाणी माझी माय माऊली जशी अमृताची खाणी असं म्हटलं जायचं. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीतली ही ओवी तर फार सुरेख आहे. ज्ञानी यांचा राजा गुरु माझा माऊली त्यांच्या चरणी लीन हीच माझी अंजली. शोधू किती सुरेख ओव्यात ना आपल्याकडे. चला, अशीच सुरेख गोड गाणी देखील आहे भगवंताची. त्याच्यातलंच आता आपण यानंतरचं गाणं ऐकणार आहोत. ते शांताराम नांदगावकर यांचं, अनिल अरुण यांचं संगीत असलेलं, यामध्ये स्वर आहे तो अनुराधा पौडवाल यांचा.

शांताराम नांदगावकर लिखित हे भक्तिगीत आपण ऐकलं. अनिल अरुण यांचं संगीत असलेलं अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं भक्तिधारा आकाशवाणी नाशिक केंद्राचा. तुझं वीण विनवू कुणाला गणराया, अहो ज्याची त्याची भक्ती. अहो म्हणजे प्रत्येकाची स्वतःची श्रद्धा आस्था प्रार्थनेची पद्धतही तशीच वेगळी. कुणी ज्ञान मार्गातून साधतं म्हणजे ज्ञानातून विचारातून ईश्वराचा शोध घेतो, तर कुणी कर्म मार्गाने निस्वार्थपणे काम करून समाजाची सेवा करून त्याची भक्ती साधत असतो. कुणी तर कुणी नामस्मरण भजन कीर्तन पूजा अर्चना यातून देवाशी जवळीक करण्याचा एक मार्ग साधत असतो. म्हणून म्हटलं ना, ज्याची त्याची भक्ती वेगळी.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात, प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातला, अनिल अरुण यांचं संगीत असलेला. जैसी गंगा बाहे तैसे माझे मन, जशी गंगा निर्मळ पाण्याने अखंड अविरत वाहत असते तसंच माझं मनही वाहतं. तुझ्या भक्तीत अखंड तल्लीनतेनं वाहत असतं आणि भक्ती भावनेनं हेच वाहत राहणं आता आपण यानंतरच्या गाण्यातून ऐकणार आहोत. ही रचना आहे जावेद अख्तर यांची, ए आर रहमान यांचं संगीत असलेली, लता मंगेशकर यांच्या आवाजातली.

तुमरे बिना हमारा कौन नहीं। रसिको जावेद अख्तर यांची अतिशय सुरेख रचना ही सुरेख प्रार्थना आपण ऐकलीत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये ए आर रहमान यांचं संगीत असलेली। आणि त्या कार्यक्रमात यानंतरची रचना गोपाळ टाकळकर यांची, विजय केळकर यांचा मुख्य स्वर आहे, विलास अडकर यांचं संगीत आहे।

आणि श्रोत्यांना यानंतर देशवंदना कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत कवी वसंत बापट यांची देशभक्ती रचना. आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वर समूहामध्ये आपण ऐकणार आहोत कानू घोष यांचं संगीत आहे.

0: श्रोतो, कवी वसंत बापट यांची रचना आपण ऐकली. आकाशवाणी गायक वृंदाच्या आवाजातली कानू घोष यांचं संगीत असलेली आणि होती आजची भक्तीधारा.
1: धरणातली पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.
2: पाणी जपून वापरा. पाण्याची बचत म्हणजेच पाण्याचा साठा.
0: तेव्हा श्रोते, आता पाणीचा थेंब थेंब वाचवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची, आणि ही जबाबदारी आपली प्रत्येकाच्या प्रायोरिटीवरची असणार आहे. तेव्हा हे काम करायचंच आहे, आणि पाऊस येईपर्यंत आणि पाऊस आल्यानंतरही प्रत्येक पाण्याच्या थेंबाला जपायचं आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:31 आणि 33 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण, आणि हे सकाळच्या वेळेतलं प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी इथे आज नियंत्रण कक्षातले कक्षामध्ये दक्ष आहेत ते अर्जुन साठे आणि रुपेश पाटील, आणि यांच्यासह प्रसारण कक्षातून मी आपल्याशी संवाद साधते पल्लवी कुलकर्णी. तेव्हा श्रोतेहो, आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊयात. आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण काही वेळातच ऐकणार आहोत. पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा यामध्ये संवाद साधतील सुमती पवार. 6:40 स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात बियाण्यांची उगवण क्षमता या माहितीचा भाग पहिला संवाद साधतील आरती शिरवाडकर. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात संवादिका आहेत पल्लवी कुलकर्णी. परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 प्रदूषण या माहितीचा भाग आठवा संवादिका पायल काळे. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम सकाळी 6:55 यामध्ये मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर यामध्ये सोनाली तेलंग आपल्याशी संवाद साधणार आहेत. दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 हिंदी चित्रपट गीत आपण ऐकू शकणार आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, आणि 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर. सकाळी 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात. सकाळी 8:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग. सकाळी 9:00 पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:05 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सकाळी 10:00 अनुरूप विवाह संस्था, आणि त्यानंतर गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम. 10:30 एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर सकाळी 11 ते 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान आपल्या रोजच्या नियोजित वेळांच्या वेळांसह बातमीपत्रांसह आपण ऐकणार आहोत. दुपारी 12:00 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आम्ही जे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकू शकणार आहात रानजाई, सादर करते कृष्णा शिंदे. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करू मुंबई अस्मिता वाहिनीवरून. तसेच रात्री 11:10 भारत सरकारच्या 12 वर्षाच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका विरासत आम्ही सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. तेव्हा श्रोते, असे भरगच्च कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आजच्या दिवसभरामध्ये आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आपण ऐकणार आहात. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आयसी अक्षरे रसिके अंतर्गत पुल

0: सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐसी अक्षर रसिके अंतर्गत पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 13 संवादिका आहेत सुमती पवार. ऐसी अक्षरे रसिके.
1: नमस्कार मंडळी, मी सुमती पवार. मंडळी, आज आपला विषय 100% पेस्तन काका होय. म्हातारा काय छान होता, पावणे 6 फूट तरी उंच असेल, विरळ होत चालेल पांढरशुभ्र रेशमी केस, रेखीव भांग काढलेला, किंचित निळसर जाक असलेले भुऱ्या रंगाचे डोळे, गौरव लापलेला वर्ण, हाडापेराने मजबूत कष्ट केलेले दिसत होते. अशा पेस्तन काकांनी मिरज यायच्या दाढी उरकली, कपडे टापटीप न सुरगळलेले, त्यांच्या मनाने पेस्तन काकी ढगळ, स्थूल बुटक्या, पारशी पद्धतीने साडी नेसल्या, दोघांची नाके मात्र एकाच साच्यातून काढलेली. काका, तुम्ही रेल्वेत होता का? मी विचारले. तू कसा ओळखला? फेस रिडिंग करते का? छेछे, मला सहज वाटलं. येस, रेल्वे आरक्षणमंडळी असिस्टंट फोरमन, 35 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाला, म्हणून तर वर्षातून 2 वेळा सेकंड क्लासचा फुकट पास. इथे उघडलाच होतो मी शाळा, पण 5च बुकं शिकला रे. पण हे माझी वय मॅट्रिक फेल आहे हां एवन. मधूनच पेस्तन काकांना म्हातारीची थट्टा करायची हुक्के आले. तेवढ्यात गाडीने थोडा वेग घेतला. वा, गाडीने स्पीड घेतला हो? पेस्तन काका म्हणाले, अरे ही गाडी 30 मैलाच्या वर स्पीड नाही घेल, मीटर गेज आहे ती. काकी 5व्यांदा की 6व्यांदा तोंड धुऊन तेवढ्यात आल्या. ते सारखं साबण लावून तोंड धुते, तिला वाटतं नाही धुतलं तर ती काली पडेल. ते पण जरा इसकडे ढिल्लाच आहे, बट शी इज व्हेरी गुड गर्ल, जरा गरम डोक्याचे आहे, पण मी रेफ्रिजरेटर. तेवढ्या जेवणाची ऑर्डर आली, मटन करी राईस, पेस्टनची म्हणाला. आम्ही डब्यातून आणलं आहे, मी म्हणालो. आम्ही आमच्या संभाषणाच्या गाडीचे रूळ पटापट बदलत होतो. चिकोडी, पाच्छापूर, सुरडाळ वगैरे स्टेशन येत होती. आम्ही पुस्तकात डोके खुपसत होतो. तेवढ्यात काका म्हणाले, तू योगासने करते का रे भाऊसाहेब? त्यांच्या या प्रश्नाने मी दचकलो. स्वतःच्या शरीराचा असा धोतराचा पिळा करून टाकणाऱ्या योगासनांविषयी मला अतोनात आदर आहे, पण मी स्वतःला असा पिळून काढत आहे हे चित्र मी डोळ्यासमोर आणू शकत नाही. मी रोज 1 घंटा करते, चष्मा नाही, बीपी नाही, कुछ नाही. तेवढ्यात जेवण आले, काकाने सर्व रिचवले. आमच्या तिखट पुऱ्या मिठाच्या पुऱ्याही रिचवल्या. भाऊसाहेब, तुम्ही काही तबलची आहे काय? सारखी पायावर बोटं नाचवता, गोपाला मोरी करू ना, शू मज्जानु भजन. तू गाते काय रे? हो कधी कधी. तू गाणी? पेस्तनजी डब्यात मला चक्क भजन गायला सांगत होते. गावं ना डेकरा, आणि मग धारवाड येईपर्यंत येतील ती सारी भजनं गायलो. पेस्तनजी खुश मस्त डोलत होते. ती म्हणाली, हे आमचा नवरा एक मॅड मॅन आहे. आणि तिने पेस्तन काकांना पुन्हा 1 चिमटा काढला. बघ भाऊसाहेब, अजून चिमटा काढते. धारवाड आले, उतरून घ्यायला कार्यकर्ते हारतुरे घेऊन आले होते. थँक्यू भाऊसाहेब. अरे तू एवढा मोठा माणूस, तुझं नाव सांग ना पुन्हा. मम्मी बाबाजींना नाव सांगितले. पेपर म्हणजे नाव आलं तर सांगेल की भाऊसाहेब इज माय फ्रेंड, गुड बाय. तर मंडळी, अशा असतात व्यक्ती, पण त्या आपल्याला रेखाटता आल्या पाहिजेत. बस, बरे मंडळी, राम राम. सुमती पवार, नाशिक.
0: पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 33 आपण ऐकलं. संवादिका होत्या सुमती पवार आणि कार्यक्रम होता ऐसी अक्षरे रसिके. आणि शोधू आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी काही वेळातच.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
0: तो मंडळी, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बियाणांची उगवण क्षमता या माहितीचा भाग पहिला ऐकणार आहोत. आपल्याशी संवाद साधलेला आहे आरती शिरवाडकर यांनी.
3: नमस्कार, मी अच्युत जकातदार, कृषीवाणीमध्ये.

0: आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण बियाण्याची उगवण क्षमता याबद्दल माहिती करून घेऊयात. रब्बी उन्हाळी हंगाम संपता संपताच शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले असतीलच. खरीपाची लगभग प्रत्येक शिवारापासून ते गावागावातील कृषी सेवा केंद्रापर्यंत दिसू लागली आहे. लहरी पाऊसमान, पीक पद्धती आणि त्या दृष्टीने निविष्ठा खरेदी याचे गणित बळीराजा जुळू लागला असेलच. त्यात सारे शेतकरी वर्ग मान्सूनच्या प्रतीक्षेत आहोत. खरीप हंगाम तोंडावर असताना एकीकडे पावसाची अनिश्चितता आणि दुसरीकडे आर्थिक संकट अशा दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच यंदाचे वर्ष हे एल निनो असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाचा खरीप आव्हानात्मकच दिसतोय. त्याचा फार मोठा प्रभाव होण्याची शक्यता दिसत आहे. शेतकरी बंधूंनो, पण एल निनो काय आहे हे माहिती करून घेणे खूप गरजेचं आहे. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असा होतो. ही घटना प्रामुख्याने ख्रिसमसच्या सुमारास विकसित होताना दिसते. एल निनो हा प्रशांत महासागरातील समूहाच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढण्याचा हवामानातील नैसर्गिक प्रकार आहे. दुष्काळ, उष्णतेची लाट आणि पिकांवरील ताण वाढू शकतो. मान्सून पाऊस कमी पडण्याची शक्यता निर्माण होते. पावसाला उशीर होतो आणि कमी पर्जन्यमान होते. दीर्घ कोरडे कालखंड पडण्याची शक्यता असते. पावसाचे अनियमित वितरण होते. बाष्पीभवन जास्त होते. मातीतील आर्द्रता कमी होते. जलसाठ्यात घट होते. शेतकरी बंधूंनो, यंदाच्या खरीप हंगामावर हवामान बदलामुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांचा एल निनोच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी गावांनी विकासाचा नवा दृष्टिकोन स्वीकारण्याची तसेच वैयक्तिक स्तरावर देखील शेतीची पद्धतही बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी चिंता करण्यापेक्षा पूर्वतयारी करणे खूप महत्वाची आहे. त्यासाठी शासन देखील पूर्णपणे सज्ज आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा विचार करताना पीक उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने विविध पिकाचे उत्पादकतेचे लक्ष्य निर्धारित करून उत्पादन आणि उत्पादकता मिळविण्यासाठी विविध पिकांचे उत्पादन वाढीची काही महत्वाची सूत्रे निश्चित केलेली आहे. पीक निहाय उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वापरात येणारे तंत्र किंवा सूत्रे त्यासच आपण पंचसूत्री असं म्हणतो. पीक पंचसूत्री म्हणजे पिके उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे पाच महत्वाचे तंत्रज्ञान किंवा उपाय आहेत. यात जमिनीचे व्यवस्थापन, सुधारित वाणांचा वापर, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा समावेश होतो. ही पंचसूत्री पिकाच्या प्रकारानुसार थोडीफार बदलू शकते, परंतु मूलभूत तत्वे समान असतात.
1: बियाण्यांची उगवण क्षमता या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. आपल्याशी संवाद साधलेला होता अच्युत जकातदार यांनी. श्रोते, आपण कार्यक्रम ऐकत आहात स्वरूप कृषीवाणी आणि असाच कृषी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम किसानवाणी. आज संध्याकाळी 7:30 आपण ऐकणार आहोत. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत रान जाई हा खुसखुशीत खमंग करमणूक करणारा संवाद आणि यासह शेतीची माहिती देखील. तेव्हा कृषीवाणी किसानवाणी त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी. आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑनरवरती. आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सोबतीला मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीला लोकगीतांचा नजराणा आहे खास तुमच्यासाठीच फक्त.

0: FM 101.4 MHz वर म्हणजेच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: अर्षदा सकाळचे 7:15 वाजत आहेत.
2: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार. गुड मॉर्निंग श्रोतेहो. आजच्या अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रमात पल्लवी कुलकर्णीचा सर्व रसिक श्रोत्यांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. काय श्रोतेहो, अधिक महिला संपला म्हणजे या वर्षीचा पुरुषोत्तम मास संपला देखील? म्हणजे आता हा प्रश्न मी का विचारते खरं तर, नाही मला माहिती की या आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिक महिन्याची सांगता झाली. अहो पण तो फक्त कॅलेंडरवरती संपला हो, तारखेनुसार संपला. पण जे चांगलं असतं, जे शुभ असतं, ते मात्र अखंड चालू द्यायचं असतं. अहो ती नाही का इंग्रजी गणिती म्हण नाही का ती लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, म्हणजेच मर्यादा ही अनंतापर्यंत विस्तारत असते. तसंच काहीच संख्या ही वाढतच जाणार आहे हो. चांगल्या विचारांचं, चांगल्या संकल्पनांचं देखील तसंच असतं. त्याला मर्यादा येऊच द्यायच्या नसतात. त्या क्षितिजा सारख्या गाठता न येण्यासारख्याच राहू द्यायच्या, अगदी अनंतापर्यंत जाऊ देणाऱ्या. खर तर श्रोतेहो, अधिक मास हा आध्यात्मिक वलय असलेला, त्यामुळे ज्याने त्यांनी आपापल्या परंपरेनुसार जमेल तसं व्रत वैकल्य पूजा अर्चना दानधर्म करून तो साधला हो. पण त्याही पुढे जाऊन अनेक विध चांगले उपक्रम अनेकांनी राबवले आणि त्यातून हा अधिक महिना साधला. कुणी अन्नदान केलं, तर कुणी अवयवदान केलं, तर कुणी नेहमीच्या पुस्तकांच्या बाहेर जाऊन जरा अवांतर वाचन देखील केलं, कुणी प्रवचन कीर्तनातून पर्यावरण रक्षण किंवा योग साधना संगीत साधना किंवा आपल्या अंगी असलेल्या अन्य कलेच्या माध्यमातून हा योग साधला बरं. कुणी एकभुक्त राहिलं, कुणी तामसी आहार देखील सोडला, कुणी कुणाला मदतीचा हात दिला, तर कुणी दुसऱ्याचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून स्वतःवरती नियंत्रण ठेवलं, आपल्या चिडचिड त्राग्यावरती नियंत्रण ठेवलं. अहो तर काहींनी आपले अपायकारक व्यसनांना देखील दूर ठेवलं. काय किती चांगले संकल्प केले लोकांनी, खरंच आहे ना श्रोतेहो. अधिक पुण्यफलाच्या अपेक्षेनं असेल कदाचित, पण स्वतःला महिनाभर का होईना अजमावण्याच्या प्रयत्नात कितीतरी चांगल्या कृतींना, कितीतरी चांगल्या विचारांना आपण आपलंसं केलं. मग आता थांबायचं? थांबायचं नाहीच. थांबायचं कशाला? अहो ते जमवायचं, चक्क त्याची FD करून टाकायची, फिक्स डिपॉझिट. अगदी आपल्या एकट्याच्या नावे करून टाकायची. बघा ना, या सगळ्यामुळे अशा FD वरचं व्याज किती जमेल ते. अहो व्याज जमेल आणि ते व्याज आपल्यालाच मिळणार आहे हो, आपल्याला मिळणार आहे. आणि चांगल्या सवयीचं, चांगल्या विचाराचं, आपल्या आरोग्य संपन्न आयुष्याचं ते व्याज असणार आहे. एकंदरीतच आपल्या आनंदाचं व्याजावर चढलेलं व्याज आपलं वाढतच राहणार आहे आणि अगदी पुढच्या अधिक मास येईपर्यंत, पुढच्या अधिकापर्यंत आपल्या खात्यात बघा पुण्य सद्भावना आणि समाधान भरपूर जमा झालेलं असणार आहे. जे आपल्याच आनंदी आयुष्याचं कारण झालं असणार आहे. तर चला अशी FD करून टाकूया, तो आत्ताच्या आत्त करून टाकू, आजच्या आजच करायची. तर चला आजच्या या संदेशासह मी पल्लवी कुलकर्णी आजच्या अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रमातून या गाण्यांच्या ओळीसह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि श्रोते, आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर कार्यक्रम, आणि यामध्ये आपल्याशी संवाद साधतील प्रदूषण या विषयावरती पायल काळे.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण दृश्य प्रदूषण यावर चर्चा करूयात. प्रदूषण म्हणजे केवळ हवा, पाणी किंवा माती दूषित होणे नाही. आजच्या दगदगीच्या आणि टेक्नॉलॉजीच्या युगात दृश्य प्रदूषण हा देखील एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. जेव्हा आपल्या आसपासच्या परिसरात अशा गोष्टींचा समावेश होतो ज्या डोळ्यांना त्रासदायक वाटतात आणि नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचवतात, तेव्हा त्याला दृश्य प्रदूषण असं म्हणतात. ज्यामुळे एखाद्या परिसराच्या सौंदर्यात्मक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो, याचा परिणाम शहरी, उपनगरी आणि नैसर्गिक भूदृश्यांवर होऊ शकतो. प्रदूषणाच्या विविध स्रोतांच्या एकत्रित परिणामामुळे भूदृश्याची गुणवत्ता खालवते. दृश्य प्रदूषण अचानक निर्माण होत नाही, तर मानवाच्या चुकीच्या सवयी आणि नियोजनाचा अभाव यामुळे ते वाढीस लागते. शहरांमध्ये रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि बिल्डिंग्सवर लावलेले अवाढव्य ॲडव्हर्टायझिंग होर्डिंग्स आणि नियॉन लाईट्स, हॅलोजन लाईट्स यामुळे मूळ परिसराचे सौंदर्य झाकोळले जाते. रस्त्यांवर किंवा मोकळ्या ठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या पिशव्या आणि अस्वच्छता यामुळे परिसर अत्यंत विद्रूप दिसतो. कोणत्याही नियोजनाशिवाय उभ्या राहिलेल्या बिल्डिंग्स, अरुंद रस्ते, गलिच्छ वस्त्या, अव्यवस्थित शहरीकरणामुळे शहरांचे मूळ स्वरूप बिघडते. अनेक दिवस पडून असलेले जुन्या बिल्डिंगचे अवशेष, रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत धूळ खात पडलेली भंगार वाहने दृश्य प्रदूषण ठरवतात. शहरांमध्ये तारे आणि केबल्सचे जाळे डोळ्यांना त्रासदायक वाटते. दृश्य प्रदूषणामुळे केवळ परिसर खराब दिसत नाही, तर मानवी जीवनावरही त्याचे अनेक परिणाम होतात. सतत विद्रूप आणि अस्वच्छ वातावरण राहिल्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चिडचिड आणि नैराश्य वाढू शकते आणि मानसिक तणावही वाढतो. रस्त्यावरील अति चमकदार डिजिटल होर्डिंग्समुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. ऐतिहासिक किंवा सुंदर ठिकाणी जर विद्रूपता किंवा कचरा असेल, तर पर्यटकांवर त्याचा नेगेटिव्ह प्रभाव पडतो आणि पर्यटनालाही फटका बसतो. शहरांची उभारणी करताना सौंदर्याचा आणि नियोजनाचा विचार केला पाहिजे. बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण असायला हवा. शहरात कुठेही डिजिटल बोर्ड्स किंवा ॲडव्हर्टिजमेंट फलक लावण्यासाठी आधी महानगरपालिकाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. होर्डिंगचा आकार मर्यादित असावा. वाहतुकींचे नियम, रहदारीचे सिग्नल्स, रोड साइन्स किंवा फुटपाथ अडवतील अशा जाहिरातींवर पूर्ण बंदी आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना त्रास होईल किंवा सतत चमकणारे व्हिडिओ स्वरूपाचे डिजिटल डिस्प्ले रहदारीच्या रस्त्यांवर चालत नाहीत. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा 1995 नुसार कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवानगी रंगरंगोटी करणे, पोस्टर्स चिटकवणे किंवा जाहिराती लिहून मालमत्ता विद्रूप करणे हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठणे हे दृश्य प्रदूषणाचे प्रमुख कारण मानले जाते. यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लागू करण्यात आले आहे. सरकारद्वारे अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन्स स्मार्ट सिटी, टाउन प्लॅनिंग आणि अंडरग्राउंड केबलिंग रचनेला प्रोत्साहन देते. निसर्गाने आपल्याला डोळे दिले आहेत ते सुंदर सृष्टीचा आनंद घेण्यासाठी. मानवनिर्मित प्रगतीमुळे निसर्गाचा सौंदर्य नष्ट होता कामा नये. आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे, अनावश्यक वस्तूंचा पसारा टाळणे आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणे ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपण दृश्य प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. धन्यवाद.
2: प्रदूषण या विषयावरती संवाद साधला होता पायल काळे यांनी परिसर या कार्यक्रमात.
4: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SNDT महिला विद्यापीठ मुंबई

0: संलग्न SMRK BKAK महिला महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, जिथे तुम्हाला मिळेल आर्ट्स, फाईन आर्ट्स, कॉमर्स, होम सायन्स, मॅनेजमेंटचे UG कोर्सेस व कॉमर्स आणि आर्ट्सचे PG कोर्सेस, शिवाय सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस इन फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंग. ऍडमिशन साठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या. संपर्क 2579949.
1: आणि श्रोते, आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा भाग 12 संवादिका सोनाली तेलंग.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: गुरुपुष्यामृत.
2: 18 जूनला आहे या वर्षीचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग, म्हणूनच वडनेरे सराफी पेढीला जरूर भेट द्या, कारण आमच्याकडे मुहूर्ताच्या खरेदीसाठी 1 ते 1.5 ग्रॅम पासून सोन्याच्या अंगठ्या, कानातले मणी, वेडे, कॉइन्स, त्याचबरोबर राशीरत्न आणि पुष्कराजही उपलब्ध. वडनेरे सराफ, श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या 12व्या भागामध्ये आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याच्या मुळाशी आहे, तो म्हणजे आनंद. पण हा आनंद नेमका कशातून येतो? पैसा, यश, प्रसिद्धी हे सगळं असूनही काही लोक असमाधानी का असतात आणि काही जण अगदी साध्या आयुष्यातही आनंदी का असतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सकारात्मक मानसशास्त्र करतं. सकारात्मक मानसशास्त्र ही संकल्पना मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमन यांनी मांडली. पारंपरिक मानसशास्त्र प्रामुख्याने नैराश्य, चिंता, मानसिक आजार यावर लक्ष केंद्रित करत होतं, पण पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणतं आपण फक्त दुःख कमी करण्यावर नाही तर आनंद आणि समाधान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करूया. म्हणजेच मानसिक आजार नसणं म्हणजेच मानसिक आरोग्य असणं नाही, तर मानसिक दृष्ट्या फुलणं हेच खरं आरोग्य आहे. सेलिगमन यांनी आनंद समजून घेण्यासाठी एक महत्वाचं मॉडेल दिलं, प्रेमा मॉडेल. पी, पॉझिटिव्ह इमोशन्स, सकारात्मक भावना. आपण आनंद, प्रेम, कृतज्ञता, शांतता अशा सकारात्मक भावना किती अनुभवतो हे महत्वाचं आहे. विज्ञान सांगतं की जेव्हा आपण सकारात्मक भावना अनुभवतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन यासारखे फील गुड रसायन तयार होतात, त्यामुळे आपलं मन अधिक स्थिर आणि आनंदी होतं. ई, एंगेजमेंट. आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की वेळ कसा जातो हे कळत नाही, हीच एंगेजमेंट. ही अवस्था फ्लो म्हणून ओळखली जाते. फ्लोमध्ये असताना आपली कार्यक्षमता, सर्जनशीलता आणि समाधान वाढतं हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. आर, रिलेशनशिप, नातेसंबंध. मानव हा सामाजिक प्राणी आहे. चांगले आधार देणारे नातेसंबंध हे आनंदाचे मोठे स्रोत आहेत. हार्वर्डच्या 75 वर्षाच्या संशोधनानुसार आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आणि आरोग्य चांगल्या नात्यांमुळे मिळतो, पैशामुळे नव्हे. एम, मीनिंग. आपण जे करतो त्यामागे काहीतरी अर्थ असणं ही गरज प्रत्येक माणसाची आहे. ए, अचीवमेंट. आपण काहीतरी साध्य केल्याची भावना ही आपल्याला आत्मविश्वास देते. लहान लहान यश सुद्धा आपल्या मेंदूला रिवॉर्ड सिग्नल देतात, त्यामुळे पुढे काम करण्याची प्रेरणा वाढते. एक शिक्षिका आहे, ती आनंदाने शिकवते, ती शिकवण्यात पूर्णपणे गुंतते, ती विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवते. तिला वाटतं की ती समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करते आणि विद्यार्थ्यांचं यश पाहून तिला समाधान मिळतं. हे प्रेमा मॉडेलचं सुंदर उदाहरण आहे. आता पॉझिटिव्ह सायकोलॉजी मधील एक महत्वाची संकल्पना जाणून घेऊ, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. संशोधन सांगतं की जे लोक नियमितपणे कृतज्ञतेचा सराव करतात त्यांचा ताण कमी होतो, झोप सुधारते आणि आनंदाची पातळी वाढते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. हळूहळू तुमचा मेंदू निगेटिव्ह बायस सोडून पॉझिटिव्ह नोटिसिंग कडे वळतो. याचबरोबर पॉझिटिव्ह सायकोलॉजी आपल्याला सांगते की आपला आनंद हा बाह्य परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून नसतो, तो मोठ्या प्रमाणात आपल्या दृष्टिकोनावर आणि विचारसरणीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती सतत तक्रारी करत असते, तिला आयुष्य नकारात्मक वाटतं, पण जेव्हा तीच व्यक्ती कृतज्ञतेचा सराव करते, सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ लागते, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. हे केवळ विचारांमध्ये बदल नाही तर मेंदूच्या न्यूरलमध्ये

0: होणारा बदल आहे. पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा उपयोग खूप व्यापक आहे. तो मानसिक आरोग्य सुधारतो, ताण कमी करतो, नातेसंबंध मजबूत करतो आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतो.
1: मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर याविषयी आपल्याशी संवाद साधलेला होता सोनाली तेलंग यांनी. सादर करते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
1: अशोतो सकाळचे 7:26 झालेली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
6: असं कसं शक्य आहे?
5: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
6: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
5: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
7: तकले ओल्ड गोल्ड.
8: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
9: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला
8: वाणिज्य
9: विज्ञान
8: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
9: संपर्क
8: 9423531969 किंवा 8275858 419.

0: आपण शेवटी होता. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकू शकणार आहात मुंबई अस्मिता वाहिनीवरच्या सहक्षेपणात.
1: प्रादेशिक बातम्या.
2: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
3: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
2: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
3: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
2: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
3: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
6: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता

0: आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर 4th फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
2: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्ट

0: इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्व्हेस्टमेंट.
1: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95

श्रोत हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान. प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाणारे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचा आज स्मृतिदिन आहे. फाळणीचं दुःख उराशी घेऊन ते दिल्लीत आले. अनेक प्रयत्नांनी ते भारताच्या लष्कराच्या सेवेमध्ये दाखल झाले. लष्करामध्येच त्यांच्यातील धावपटू उदयाला आला. 1958 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं. 58 आणि 62 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीही त्यांनी 200 मीटर आणि 400 मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये सुवर्णपदकं पटकावली. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांचं कांस्य पदक अगदी थोडक्यात थोकलं. 1959 साली त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काळात पदकांची वानवा होती त्या काळात आपल्या अविरत अशा प्रयत्नांनी भारतासाठी ज्यांनी पदकांची कमाई केली त्या महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं, आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं, ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं, आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं, खतं, कीटकनाशक जरी क्या अवजार आहेत, मजूर आहेत, ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे, जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक प्रकारानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो. आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो, खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे, रुंद सरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त ज्यादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला

0: रशिया सरदेवरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा हे दोन्ही तंत्रज्ञानाचा लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत त्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खता खतं आणि कीटकनाशकं हे तिन्ही गोष्टीच्या वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराजी पथक असू देत दुकानांची तपासणी असू दे ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं निसंकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवल तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरतीची काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काय वाहन आहे ते पटण शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्याकडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी देखून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. ज्या काही निविष्ठ आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झालाय त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागाचा जे एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळ पिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपीक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर यामध्ये येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादन साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुनः रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मनमूत्रांचा वापर करणं सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्याला या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सशक्य होईल.
1: हो, खरं आहे सर.

0: मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये अच्छादनक जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याच

0: शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्याचा प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं, त्याचबरोबर शासकीय जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं, यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे, त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा देशभरात जी मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फुलांची लागवड असू दे, फळांची लागवड असू दे, किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे, किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कचरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आय डी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकरी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीस्कर होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूरचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्या पण ट्यून केलं आकाशवाणीचं नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर वरती सकाळचे 7:39:20 झालेली आहेत.
1: लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, रोड अँड कॅनाल सर्वे यासारख्या बिझनेसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उद्योजिका अनघा अतुल हिरे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सादर करते कृष्णा शिंदे. तर जरूर ऐका अनघा अतुल हिरे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 8:30.
0: तेव्हा श्रोते उद्या सकाळी ही मुलाखत जरूर ऐका सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचं 7:40 झालीत. प्रायोजित कार्यक्रम आता सलग 2 आपण ऐकणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम आहे श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: सूचना

0: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती, आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
2: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज काय येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम लघवी स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, त्यावेळी ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं बरं? जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत, म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थे म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत. पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टेकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषध घ्यायला लागतो. ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणते मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्या वेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिम्प्टम दाखवले, ते सिम्प्टम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार निदान येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो. तो कसा, थोड्या वेळानं सांगतो.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज काय येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय. अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही सांगतो.
2: जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय? खरं तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही.
1: अच्छा.
2: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या खराब असते. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करताय, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय, लिव्हर नेमकं काय काम करतं, तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे. आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे? लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण, आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले, जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते

0: रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या एक कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिम्पटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्या वेळेला तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळेस ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. उपचार
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती
0: त्यांना? जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपर टेन्शन आणि मधुमेह केले आणि मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपर टेन्शन, थायरॉइड, शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय? शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही ते सिम्पटम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय? ती लक्षण का दाखवलंय, तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते. म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबिड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल. नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींचे ज्यावेळी आपण बीपी शुगरची औषध घेतो आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोष चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
1: बरोबर. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्यानिमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिलीत. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद।

0: हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 7:50 झाली, तर आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्मा.
6: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात, नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
7: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
6: बरोबर,
7: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रुपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
6: श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंद लॉन्ड्री जवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8444-8942-9060, 8444-8942-9060, 8444-8449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
7: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की बाबा हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडंसं आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचनसंस्थेत कोणते बिघाड आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येणे सारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
6: श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंद लॉन्ड्री जवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8444-8942-9060, 8444-8942-9060, 8444-8449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
5: वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि

0: आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफ एम 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरती. शुद्ध सकाळचे 7:55 आणि 46 सेकंद झालेले आहेत. शुद्ध आज 18 जून. शौर्य, देशभक्ती आणि स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणजे झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई यांचा आज आहे स्मृतिदिन. रणरागिणी ती वीरांगना, स्वातंत्र्याची ज्वाला होती झाशीच्या त्या राणीमध्ये, भारत मातेची शक्ती होती. श्रोते, एका महत्वाकांक्षी पराक्रमी झाशीच्या दृढ निश्चयाचं हे एक बाणेदार वाक्य, आणि ते म्हणजे

मेरी झांसी नहीं दूंगी। श्रोतेहोस, झांसीच्या राणीचं हे बाणेदार दृढ निश्चयाचं वाक्याला गाणं करणारे वसंत कानेटकर यांचे हे शब्द होते। वसंत देसाई यांचं या गीतेला संगीत होतं, आशा भोसले यांचा स्वर होता। श्रोते, आता यानंतर ठीक 8 वाजता समाजप्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल।

0: अंशतो आता सकाळी 8:15 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपण मराठी गाण्यांचा मस्त आनंद घेणार आहोत आणि थोड्याशा रंजक गप्पा देखील आपण मारणार आहोत. अर्थात या गप्पा तुमच्या आमच्या मनातल्या आहेत, काही सांगायचं आहे, काही बोलायचं आहे, तर अशा ह्या सांगण्या बोलण्याच्या गप्पा आणि त्यासोबत आपल्या आवडीची सदाबहार अशी गाणी असा पण हा सगळा मेळ आहे. तेव्हा हा प्रवास छान आनंददायी कसा होईल, करमणुकीचा कसा होईल याकडे लक्ष आहेच. तेव्हा आपल्या यासोबत ह्या कार्यक्रमामध्ये, अर्थात या कार्यक्रमात म्हणजे गीतधारा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं गाणं आपण ऐकणार आहोतच या कार्यक्रमातलं, पण त्याआधी
1: अगं रुचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
2: असं कसं शक्य आहे?
1: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
2: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
1: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
3: तकले ओल्ड गोल्ड.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.
7: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
8: केके वाघ शिक्षण संस्थेचे कला
7: वाणिज्य
8: विज्ञान
7: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: संपर्क
7: 9423531969 किंवा 8275 4 1 9.
0: तेव्हा श्रोतेहो, सदाबहार गाण्याने सुरुवात करणार आहोत. पण आपल्या गाण्यांची आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची थीम जरी वेगळी असली तरी गाण्याची कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या थीमने तर करणार आहोतच. पण जो आता जून महिना अर्धा सरून गेलेला आहे तरी पावसाचा पत्ता नाही, त्या पावसाला हे मागणं मागून त्याला आपलं सांगणं सांगून काही जमतंय का बघूयात. तर अशा आपण हे गाणं ऐकणार आहोत ते क्षमा खळे आणि इतर सगळ्या बालबच्चूंच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांचं गीत आहे. यामध्ये रचना आणि योगेश खडीकर यांचा आवाज आहे. मंगेश पाडगावकर यांचं गीत आहे, मंगेश मीना खडीकर यांचं संगीत आहे.
9: बोला ना हर्ष, कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

0: अरे सांग सांग सांग शकून सांग, पैसा मिळेल का सांग, पाऊस पडेल का सांग, अरे बोलानाथ, अरे नंदी बैला, काहीतरी सांग रे. खरंच आहे ना श्रोते, सांगितल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय कसं कळेल बरं. भले ते मुक जनावर का असेना, पण त्यांनी एक सकारात्मक मान हलवली तरी आमची बच्ची मंडळी खुश होते हो. तसंच आपणही खुश असतो की कोणी आपल्याला काही सांगितलं, मनातलं बोललं की आपण खुश होऊन जातो. तर चला, आज सांगण्या बोलण्याचीच अशी काही गाणी आहेत आजच्या या कार्यक्रमामध्ये. आता जे आपण जे गाणं ऐकलं ते मंगेश पाडगावकर यांचं होतं, रचना आणि योगेश खडीकर यांचा याच्यामध्ये स्वर होता, तर मीना खडीकर अर्थात मीना मंगेशकर यांचं संगीत होतं. कार्यक्रम आहे गीतधारा आकाशवाणी नाशिक केंद्राचा, आणि सांगण्या बोलण्याची गाणी आपण घेणार घेतलेली आहेत आजच्या या सगळ्या थीममध्ये. तर ती गाणी कोणती असू शकतील तर त्याचाही तुम्ही पण विचार करून ठेवा, आणि मी येतेच आहे तुमच्या आवडीची आणि तुमच्या मनात आलेली गाणी घेऊन.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
3: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
4: असं कसं शक्य आहे?
3: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
4: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
3: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
5: तकले ओल्ड गोल्ड.
6: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
7: बजेटचं काय?
6: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
8: अटी व शर्ती लागू.
9: लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, रोड अँड कॅनाल सर्वे यासारख्या बिझनेसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उद्योजिका अनघा अतुल हिरे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सादर करते कृष्णा शिंदे. तर जरूर ऐका अनघा अतुल हिरे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी 8:30.
0: मंडळी, उद्या ही मुलाखत तुम्हाला ऐकायची आहे, उद्या 8:30. अर्थात हे सांगितल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? म्हणूनच हे सांगणं, हे प्रमोद जे असतात आमच्या कार्यक्रमांचे, ते त्यासाठीच असतात की तुम्हाला आठवण करून देणं असतं. हो, सांगणं म्हणजे काय असतं? कथन करणं असतं, वर्णन करणं असतं, निवेदन करणं असतं, मांडणं असतं, मनातलं मांडणं असतं, स्पष्ट करणं असतं, उल्लेख करणं असतं, प्रकट करणं असतं, व्यक्त करणं असतं, नुसतं बोलणं देखील असतं. सांगणं म्हणजे माहिती देणं असतं किंवा निदर्शनास आणून देणं देखील असतं. अहो, हे सांगणं बऱ्याच अर्थाने असतं. फक्त असं असतं ना की सांगितल्याशिवाय कळत नसतं, आणि हे सांगितल्याशिवाय कळत नसलं तरी एखादी गोष्ट सांगण्यासाठी मात्र तगादा लावावा लागतो. आमच्या बच्ची मंडळींनी बघा कसा तगादा लावला आहे आईच्या पाशी. तर ऐकणार आहोत आपण तेच गीत. क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे, क्षमा श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. तर ऐकूया गीतधारा कार्यक्रमातलं हे एक गीत, सांग ना आई.

बालचमूची किती ती प्रश्नावली आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं आईला सुद्धा जमत नाही हो. आईकडे पण उत्तर असतातच असंही नाही. अहो खरंच आहे ना की आपण एखाद्याला सांगितलं, एखाद्याला विचारलं तर त्याच्याकडे उत्तर असतंच असं नाही आहे, पण तरी त्याला सांगावं लागतंच ना. आणि सांगायला पाहिजेच, कारण सांगणं मी म्हटलं ना की सांगितल्याशिवाय कळत नाही हो समोरच्याला. आता बघा ना, रुसलंय फुगलंय कोणीतरी, त्यांनी त्याचं कारण तर सांगायला पाहिजे ना. बघा या प्रेयसीचं काय म्हणणं आहे. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातलं गीत.

0: अहो सांगा ना, का बरं तुम्ही रुसला हो सांगितल्याशिवाय कसं कळेल? मग आम्ही तुमचं रुसव कसं काढणार हो? हेच असतं ना, सांगितल्याशिवाय कळत नसतं ना, आणि म्हणूनच ते सांगणं खूप गरजेचं असतं. चला, अशी सांगण्याची बोलण्याची गाणी आता आपण घेतलेली आहेत यानंतरच्या अर्थात म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात देखील. तर या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात स्वागत आहे. चला, सांगण्या बोलण्याची अशी कोणती गाणी आहेत तुमच्या मनातली आहेत का? तर चला तेही आपण ऐकूयात. पण ह्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकण्यापूर्वी, अर्थात चित्रपट संगीत ऐकण्यापूर्वी,
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

सायकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

भालू चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं ते आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं पी सावळाराम यांचं हे गीत होतं. विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं. वरमाला ही त्याच फुलांशी गुंफून सखया तुलाच वाहिन, मनातलं सांगायचंय आणि किती छान त्या शब्दांना फुलांमध्ये गुंफून ती वरमाला करून त्याला ते गुपित सांगायचंय. वा वा वा, काय छान आहे ना. म्हटलं ना की सांगणं म्हणजे काही नुसतं बोलणं नसतो, ती मनातलं गुज अलगद उलगडणं असतं. आपुलकीचा स्पर्श त्यामध्ये कधी कधी असतो तर विश्वासाची साथ देखील कधी कधी असते. अहो सांगण्यातूनच चुळतात ना त्याचे ते धागे जे अनाथ असतात, म्हणून सांगितलं पाहिजे. पण काय ना की सांगताना चूर चूर व्हायला होतं कधी, अशी कोणती भावना असते. चला तीच ऐकूयात. उषा मंगेशकर यांच्या आवाजातली शांता शेळके यांनी लिहिलेली हे गीत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेलं हे गीत आहे ते पवना काठचा धोंडी ह्या चित्रपटातलं. काय पाहिजे सांगू, कसं सांगू.

काय बाई सांगू, कसं ग सांगू, कुलवंताची पोरं अशी मी विसरून गेले रीतिरिवाज. अहो असं सांगताना होतंच हो, कधी कधी तेच होतं की सांगावं किती आणि लपवावं किती. बऱ्याच काही अडकाठ्या असतात हो, बरेच काही बंधनही असतात. म्हणूनच म्हटले सांगावं किती लपवावे किती, मनातली गुपिते जपावी किती. शब्दात मावेनाशी झाली भावना, म्हणूनच कविता बनली अंतःकरणाची भाषा. वा वा. आणि म्हणूनच म्हटले कधी सांगावं हसत हसत, कधी सांगावं रडत रडत, मन मोकळं होतं तिथे तिथेच शब्द फुलतात नकळत. आणि म्हणूनच ही फुललेली भाषा ही सांगण्याची नकळत फुललेली भाषा. आता आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांच्या शब्दातून. प्रभाकर जोग यांचं संगीत असलेलं हे गीत गायलेलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी सतीची पुण्याई ह्या चित्रपटासाठी.

खरंच ना, खरंच ना, कधी कधी कळतच नाही कसं सांगावं. बघा ना, अनुभूती सामावलेली असते हो त्याच्यामध्ये. काही गोष्टी न बोलताही जाणवणाऱ्या असतात, भावनांच्या पलीकडच्या असतात, त्यामध्ये शब्द कदाचित हरवलेलेही असतात. म्हणतात ना की सांगूनही न सांगता येण्यासारखं असतं बरंच काही, जे गूढ असतं, अगम्य असतं, फक्त केवळ अनुभवण्यासारखं असतं. म्हटलं ना, तुझं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडचं आहे, शब्दात न मावणार आहे आणि हृदयानंच ते अनुभवण्यासारखं आहे. चला, असंच हृदयाने अनुभवलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत.

हो ना, असं जपून जपून विचारावं लागतं काय झालंय तुला. तो सजणा असेल, सजणी असेल, कोणी काय असेल, अहो सांगण्याच्या पलीकडचं काही काही गोष्टी असतं. त्याच्यावरची एक छोटीशी कविता वाचण्यात आलेली बरं का, की काही भावना शब्दात कधीच मावत नाहीत, मनाच्या कोपऱ्यात अलगतच दडून राहतात, ओठावर येतात पण बोलल्या जात नाही, डोळ्यातून मात्र त्या नक्कीच व्यक्त होत राहतात. काही नाती अशीच असतात, चला स्पष्टीकरणाची गरज नसते त्यांना, कारण त्यांचं सौंदर्य असतं सांगण्याच्या पलीकडचं आणि फक्त अनुभवण्यापुरतंच.

हो ना श्रोते हो, प्रेम कितीही असलं तरी ते व्यक्त करावं लागतं हो, सांगावं लागतं. म्हटलं ना, सांगणं म्हणजे शब्दांची जादू, मनातल्या भावनांची सुंदर साधू. कधी हसरे कधी ओलावलेले डोळे, सांगतात मनातील गुपितांचे भोळे. सांगणे म्हणजे विश्वासाचा धागा, जोडत राहतो मना मनांचा रागा. कधी प्रेमाची हळवी चाहूल, कधी आठवणींची सुगंधी फुलबाग फुलवणार फुल. मौन सरी असलं ओठावरी, भाव बोलतात नजरेतून सारी. मौन जरी असले ओठावरी, भाव बोलतात नजरेतून सारी. जेन सांगत राहते अंतरी, तेच उमटते कवितेच्या ओळीवरी. तेव्हा हे सांगणं या गीतातून, कार्यक्रमातलं शेवटचं गीत. स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत.

0: सांगणारे मना, रसिको, मनातल्या भावनांना शब्दाचे पंख देणे, हळूवारपणे कुणाच्या मनापर्यंत पोहोचणे, दुःख असो की आनंदाचा साज सांगण्यातच दडलेला असतो संवादाचा राज. आणि म्हणूनच सांगायचं असतं, बोलायचं असतं, त्याशिवाय काही समोरच्याला कळत नसतं. तेव्हा सांगत रहा, बोलत रहा, आपल्या मनातली गुपितं उलगडत रहा. चला याच नोटवरती पल्लवी कुलकर्णी आज आता आपल्या या कार्यक्रमातून अर्थात म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमातून आपला निरोप घेते. पण आपण ऐकत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत PNG अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स.

0: दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
1: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ। तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत, नमस्कार।
2: नमस्कार
1: मोडक सर। सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
2: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे। आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकवून हातामध्ये घालता येतं। आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं।
1: बरोबर।
2: आता तसेच जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात।
1: अच्छा।
2: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोठ बनतो। इन्व्हेस्टमेंट गोठ असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाकराचा असतो। हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोठ असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतात।
1: अच्छा।
2: आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात। आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोठ म्हणतात, व्याघ्रमुखी गोठ म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोठ म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराचे आणि ते बंद केलेले असतात। तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात। साधारण हे जे गोठ आहे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात। मजुरीचा जर विचार केला तर 12-14% मजुरी लागते, पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोठ म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात, त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते। त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत। एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळ मध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची डिझाईन।
1: अच्छा। इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात?
2: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता। ऍज पर नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते।
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
2: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत। जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन। त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात। आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठांवरती केलं, तर फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमतीत रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं, पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचा किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो। फक्त पिळाचे वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मलीला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते।
1: बरोबर। मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत। श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद। आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी, नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर।
3: पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती। श्रोते, सकाळचे 9:05 आणि 20 सेकंद झाले, तथा विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत 10 वाजेपर्यंत।

whatever.

0: श्रोते आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता आपण सुरुवातीला प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत आणि त्यानंतर गीत भारती अर्थात मराठी मिश्रगीतांचा हा कार्यक्रम आपण 10:05 ऐकणार आहोत. तेव्हा सकाळचे 10 वाजलेले आहेत. प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढी या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14

0: कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-89-91 1-800-267-89-91 1-800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-89-91 1-800-267-89-91 1-800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलं तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती आता गीत भारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आता यामध्ये सुरुवात करणार आहोत घनश्याम नाही आला ह्या नाटकातल्या प्रसाद सावकार यांनी गायलेल्या ह्या नाट्यपदानं. यशवंत देव यांचं संगीत आणि त्यातले शब्द आहेत.
4: संस्कृती, ज्ञान आणि माहितीचा खजिना, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सोबतीला मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीला लोकगीतांचा नजराणा आहे खास तुमच्यासाठीच फक्त FM 101.4 MHz वर म्हणजेच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: श्रोते, आपण नाट्यपद ऐकलं ते यशवंत देव यांचं संगीत असलेलं, प्रसाद सावकारांच्या आवाजातलं घनश्याम नाही आला ह्या नाटकातलं. आपण कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीत भारती ऐकत आहोत.
1: लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, रोड अँड कॅनाल सर्वे यासारख्या बिझनेसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उद्योजिका अनघा अतुल हिरे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सादर करते कृष्णा शिंदे. तर जरूर ऐका अनघा अतुल हिरे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी 8:30.
0: तेव्हा श्रोतो, ही मुलाखत जरूर ऐका उद्या 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
2: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
3: असं कसं शक्य आहे?
2: अगं, ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
3: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
2: मग आत्ताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
4: तकले ओल्ड गोल्ड,

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने

0: नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
5: असं कसं शक्य आहे?
4: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
5: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
4: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
6: तकले ओल्ड गोल्ड.
7: अंशोदेवता सुरेश भट यांची रचना, यांची गझल आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या आवाजातली, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेली.

0: सुरेश भट यांची अतिशय सुरेख रचना आपण ऐकलीत. लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरामध्ये आपण ऐकलीत ती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेले कार्यक्रम गीत भारती आकाशवाणी नाशिक केंद्राचा आपण ऐकत आहोत.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SNDT महिला विद्यापीठ मुंबई संलग्न SMRK BK1A महिला महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, जिथं तुम्हाला मिळेल आर्ट्स, फाईन आर्ट्स, कॉमर्स, होम सायन्स, मॅनेजमेंटचे UG कोर्सेस व कॉमर्स आणि आर्ट्सचे PG कोर्सेस, शिवाय सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस इन फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंग. ऍडमिशनसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या. संपर्क 2579949.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
6: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको

0: बँक शाखेला भेट द्या.
1: अटी व शर्ती लागू.
2: अगं रुचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
3: असं कसं शक्य आहे?
2: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
3: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
2: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
4: तकले ओल्ड गोल्ड.
5: आणि आता गीत भारती कार्यक्रमातलं हे गीत अर्थात लोकगीत पारंपरिक गीत आहे. आपण ऐकणार आहोत वेसावकर मंडळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं विजय कठीण यांचं हे गीत आहे.

वेसाकरणी मंडळी निघालेल्या ह्या लोकगीताबरोबरच या कोळी गीताबरोबरच आजचा हा मराठी मिश्रगीतांचा गीत भारती कार्यक्रम इथे समाप्त होतो. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

0: लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, रोड अँड कॅनाल सर्वे यासारख्या बिझनेसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उद्योजिका अनघा अतुल हिरे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सादर करते कृष्णा शिंदे. तर जरूर ऐका अनघा अतुल हिरे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी 8:30.
1: तेव्हा श्रोते ही मुलाखत जरूर ऐका उद्या 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आणि आता सकाळचे 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आता आपण ऐकणार आहोत.

0: एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे, रोड अँड कॅनाल सर्वे यासारख्या बिझनेसमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उद्योजिका अनघा अतुल हिरे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सादर करते कृष्णा शिंदे. तर जरूर ऐका अनघा अतुल हिरे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 8:30.
0: श्रोते ही मुलाखत जरूर ऐका उद्या सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती. आणि आता सकाळचे 10:59 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता प्रसारणाच्या या टप्प्यावरती आमचे नियंत्रण कक्षातले सहकारी अर्जुन साठे आणि रुपेश पाटील यांच्यासह मी पल्लवी कुलकर्णी आता आपला निरोप घेणार आहे. पण आपण आकाशवाणीसोबतच राहा. यानंतरचं सहक्षेपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचं आहे. दुपारी 12:00 आपण वनिता मंडळ ऐकू शकणार आहात. संध्याकाळी 5:30 युववाणी, तसंच संध्याकाळी 7:30 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम किसानवाणी देखील ऐकू शकणार आहात. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसन्न प्रसारण.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवल्या जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य

न खरेदी करू नये. अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना. चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं, याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी, आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं.
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं
0: बरं
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं.
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं.
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचेही नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःच घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं.
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो.
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःच असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर

0: घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते. तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का, रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं,
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं,
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे, आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं,
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 times जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25-30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल. तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि
0: बरोबर
1: सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरो द्वारे आपला राखला जाणारा स्कोर. तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोर वरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डने केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक ईएमआय भरताय, 2 नाही भरताय, परत 1 भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई गृह कर्ज

0: साठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
1: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
0: बरं,
1: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
0: बरं,
1: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
0: बरं,
1: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
0: बरोबर. आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
1: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तर एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्ह मध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तो अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशन मध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
0: पुढे जाणे
1: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
0: हो,
1: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो.
0: बरं,
1: बँकेच्या निवडीसाठी आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात पण एनबीएफसी मध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
0: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
1: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी

0: ज्यांनी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7%च रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते, तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बरोबर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर,
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का. मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची. हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज, ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का,
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर, गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे, पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावर ती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित

0: आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो,
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेइंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायला हवी इथे?
0: इथे बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये, तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं, आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं,
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं,
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं, म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं, तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगतो,
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाहीये, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्या

0: प्रथम निगोशिएबल निगोशिएट करण्याची कपॅसिटी जो व्याजदर असतो बँकांकडे. मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानस येते जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्कीच.
1: एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल,
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला.
0: हो.
1: आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात.
0: अगदी
1: दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे,
0: हे
1: खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना तर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ, म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारण घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
0: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
1: हो नक्कीच. तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
0: नक्कीच.

0: तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
0: अनुवंशिकता,
1: अनुवंशिकतेमुळे होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर मुलांना ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घेणं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्या

0: ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपले केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, विटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो, ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना 3 प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो, किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल, किंवा काही औषधं घेतली असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो, आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे 3 प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात, आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे, किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता, आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले

0: लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, अशा भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेने राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक, तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स, मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू
1: लावतात
0: देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टाईलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टाईलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या

0: ट्रीटमेंट्स करायला हव्यात, कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे केराटीन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात, आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात, ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना, तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमची केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल, त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील
1: नक्कीच. श्रद्धा, ते एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना, सगळ्या
1: याबद्दल काय सांगा.
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण युज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा,
1: करायला पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी युज करू शकता, नॅचरल मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा, कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
1: शिरतो.
0: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं, आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा, कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगा.
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 25-26 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं.

0: पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित ओटीमध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील
0: हो
1: प्रतिसाद
0: नक्कीच, आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये, जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात तर दही लिंबू ह्या अतिप्रमाणात
1: रस लावणे
0: अतिप्रमाणात नको व्हायला, कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याच्या साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा, डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी, ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आत्ताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: दूसरों को पार करवा कर खुद पानी में ही रह जाती है। इंसान और नाव में बस इतना ही फर्क है। क्या खूब बात कही है आपने। एक श्रोता लिखते हैं कि नदी के किनारे घाट पर बैठकर चांदी से चमकती लहरों के बीच धीमे धीमे चलती नाव देखने का जो सुख है वो अवर्णनीय है। ये पल बिल्कुल ऐसा है जैसे दिन और ढलती शाम के बीच कोई मीठी सी बात हो जो सिर्फ शांत लहरों के बीच सुनी जा सकती है। नदी की लहरों पर नाव में बैठे हुए अपनी परछाई इस खूबसूरत पल को चुपचाप निहारती रहती है। सब कुछ सादा और प्यारा, पेड़ों की धुंधली सी दिखाई देती पंक्तियां, गीली घास की गंध अंधकार को चीरता हुआ नदी किनारे स्थित मंदिर का कलश, ये सब नदी के हृदय हैं। और चप्पू चलाता मांझी पानी के सुर से सुर मिलाकर पूरी कायनात को जैसे संगीत से भर देता है। बहुत सुंदर क्लासिक लिखी है आपने इबारत। वहीं एक श्रोता लिखते हैं कि रामायण में जब भगवान श्री राम जी केवट की नाव में जाते हैं तो पहले माता सीता जी को हाथ पकड़कर नाव में चढ़ाते हैं, यानी कि कोई भी यात्रा हो धर्म पत्नी को आगे रखकर उसके बिना यात्रा पूरी नहीं।
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे। विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
2: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जिता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
1: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्लस्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना

आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप केमध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप एमध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे.

2-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्यफेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचा सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 mm पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी

0: या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: शानदार है और वास्तविकता से जुड़ी हुई है. है कौन यहाँ पर जिसकी जीवन रूपी नैया दुखों रूपी तूफानों से न डगमगाई हो, लेकिन जिसने भी सच्चे मन से अपने परम पिता परमेश्वर को याद किया उसका जो है उसकी डगमगाती नैया सही हो गई है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि बचपन में कागज की नाव बनाते थे, अब नाती के लिए बनाकर फिर से बचपन को जी लेते हैं. क्या बात है, बहुत सुंदर. वहीं एक श्रोता ने लिखा है कि आप बीच में जो चिंगारी कोई भड़के वाली गीत की धुन सुनवा रही है उसमें बहुत ही आनंद आ रहा है. वहीं एक श्रोता ने लिखा है कि वैसे तो आज जो गीत आप सुनवा रही हैं वो बेहद पसंद आ रहे हैं और आप ही के नाम पर आधारित नदी पर बात हो रही है, लेकिन हम अगर 1986 की बात करें तो रेलवे सर्विस की परीक्षा देने के लिए कलकत्ता गया था. आने जाने का रेलवे पास रेलवे डिपार्टमेंट ने ही हमें दिया था. परीक्षा देने के बाद भी वो पास 3 दिन तक मान्य था. इस दौरान मैंने कलकत्ता और हावड़ा शहर घूम लिया. इसी दौरान हावड़ा ब्रिज के नीचे बहती हुगली नदी में नाव की सवारी करने का मौका मिला जो बहुत ही रोमांचित रहा. इसी तरह ब्रिज घाट गढ़ मुक्तेश्वर में नाव की सवारी करने का मौका मिला. इसके अलावा दिल्ली में यमुना नदी और कर्तव्य पथ इंडिया गेट के पास बहती हुई धाराओं में भी नैया में सफर करने का मौका मिला है और उम्मीद करते हैं कि आज ये सभी गाने उन पुरानी यादों को ताजा कर देंगे. बिल्कुल ताजा तो कर ही रहे हैं. आपको लग ही रहा है कि आज हम जो गीत सुनवा रहे हैं आपको अपने उन बीते दिनों की याद आ गई है ना. चलिए सुनते हैं अगला गीत. मुकेश की आवाज, फिल्म का नाम कटी पतंग, आनंद बख्शी की रचना, राहुल देव बर्मन की धुन. आपकी लिस्ट में एक गीत था ना.

जाने चले जाते हैं कहाँ, दुनिया से जाने वाले

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम

एस्ट्रोजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रोजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 जोरावर भारतानं 402 डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टन मध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देश

0: स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेद विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये

0: विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया
2: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
3: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
4: खूप खूप धन्यवाद.
3: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
4: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातन झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
3: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
4: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते, कारण

0: बरेचदा काही खांबूनसात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मलखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
1: पण
0: या सगळ्याचा सराव कसा करतोस तू? याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याच जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं,

0: जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता, पण ज्यावेळी मी खेळ हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
1: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
0: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
1: ओके.
0: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो, काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो. त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात. त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचे. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांबवर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदान व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर कळत गेलं. जेव्हा थोडंसं एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाही आहे जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाही आहे, ही कुठली अशी गोष्ट नाही आहे की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते. पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मल्लखांब शिकवायचंय मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते. कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एका क्षणात आनंद मिळतो. तसं मल्लखांब मध्ये नाहीये, मल्लखांब मध्ये एक एलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मल्लखांब कुठे शिकवलं जातं, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मल्लखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व आहे. पण जितकं शोल्डर इन्वॉल्व्ह असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा
0: हां म्हणजे तुम्ही शोल्डर्स चे एक्सरसाइज करा पण मग नंतर लक्षात आलं की नाही हे करायचे तर असं केलं पाहिजे.

0: तुम्हाला जर हँड स्टँड करायचं आहे तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात? तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना. म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती. मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो. तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलेन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावं पहिले. आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा,
0: आणि एकाग्रता सुद्धा. म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद, तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो. कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते, जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं.
1: बरोबर.
0: लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं. पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत. आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ. आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत 3ही ऍपरेटस

0: आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली तर तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत, तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात, फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना. असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काय टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा, त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय, आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
4: PLI है ना.
5: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळात द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंज यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंज यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू

0: केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. जे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, ऊर्जा बाजारातील अनिश्चितता असेल किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडा आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेसचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी होते, त्यांनी

0: या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे अशा याची परिषद त्यांनी केली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की ही संघ श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्याच पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय आव्हानांना एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे म्हणजे आता अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्र सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रांमध्ये तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही किंवा जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्रित घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी सुद्धा मागे असावं असं मला वाटतं. जी सेवनची परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरण स्वीकारली आहेत?
0: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांचे आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान मात्र नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या याच्याबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदर ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचेही केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनीचा विशेष हा एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली. पण भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो म्हणजे एका ठिकाणी G7

0: ते हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे, भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनयिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2-3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसली. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग राहण्याचं आवाहन केलेलं दिसतं. सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AI जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं ठरतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात, तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती, तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा, याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं, म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो, म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयाच येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये

0: झाला होता की राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारीबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे युच्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि यू बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, पण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

रसिक हो, आकाशवाणीचं नाशिक केंद्र आपण ट्यून केलेलं आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, किसान वाणी.

101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात कृषीविषयक प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. तर सादर करते आहेत कृष्णा शिंदे.

नमस्कार मंडळी. आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 18 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आपल्या रोजच्या सदरांबरोबरच रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 38.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.3 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 77% तर संध्याकाळची आर्द्रता 32% इतकी नोंदली गेली. हे होतं हवामान वृत्त. आता

0: प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, खरीप हंगामात सोयाबीन लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा.
1: इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सब यही डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, कृषी वार्ता. राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा असल्यानं पाणी जपून वापरण्याची गरज आहे. टंचाईच्या कालावधीत 33% अधिक पाणीसाठा असल्यास शेतीसाठी पाणी द्यावं असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या 31% पाणीसाठा उपलब्ध असल्याचंही यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे. ही होती कृषी वार्ता. आणि आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. लेखन आणि सहभाग विनया गांगल आणि आरती शिरवाडकर यांचा. रानजाई. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया,
4: मी आरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहोत.
0: मैत्रिणींनो, आज आता जून महिना अर्धा झालेला आहे आणि अशा परिस्थितीतही आपण जर बघितलं तर उन्हाळा, उन्हाचा चटका आपल्याला अजूनही जाणवतोय.
4: आणि बेचैन होतोय आपण, म्हणजे घरातही बसवत नाही, बाहेरही निघवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उन्हामुळे धरणांमधलं पाणीही अडतंय,
0: पाण्याचा साठा जो आहे तो कमी होत चाललेला आहे. म्हणजे एकीकडे वापर पण त्याचा वाढलेलाच आहे, आणि खरं तर एव्हाना दरवर्षी आपल्याकडे पावसाला सुरुवात झालेली असते, पण आज आपल्याला अजूनही पावसाची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं, हा, तर थोडस आपण त्या संदर्भात काळजी घेणं हे सगळीकडनंच आता चर्चा त्याची सुरू झालेली आहे.
4: म्हणजे ग्रामीण भागात तर कायमच पाण्याचं दुर्भिक्ष अगदी जानेवारी पासून असतं, पण शहरात राहणारे जे आपल्या महिला भगिनी आहेत, आपले बांधव आहेत, तर त्यांनी सुद्धा कुठेतरी म्हणजे ती जाणीव ठेवली पाहिजे.
0: पाण्याची बचत करायला आता त्यांनी सुरुवात केली पाहिजे, किंबहुना ती वाढवली पाहिजे बचत. कारण कसं आहे माहिती का, आपण बघतो की आपल्याला सहजपणे पाणी उपलब्ध होतंय, त्यामुळे कदाचित आपल्याला त्याची किंमत फारशी जाणवणार नाही, पण इथून पुढे आपल्याला सुद्धा या परिस्थितीचा चटका जो आहे तो शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. अनेक वर्तमानपत्रातून पण आपल्याला आता शासनाचे आदेश जे आहेत ते वाचायला मिळत आहेत की पाणी कपात सुरू होणार आहे, एक दिवस तरी पाणी बंद असणार आहे शहरांमधनं. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आरती मला वाटतं की विशेषतः आपल्या मैत्रिणींनी किंवा आपला हा कार्यक्रम ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांनी पाण्याच्या बचतीला आता प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याची प्रायोरिटी आपली ती असली पाहिजे की त्या पद्धतीने आपण पाण्याची बचत केली पाहिजे, जेणेकरून जे उपलब्ध पाणी आपल्याकडे आहे त्याचा आपण व्यवस्थित पुढचं पाणी येईपर्यंत वापर आपल्याकडे
4: वापर झाला पाहिजे, नियोजन झालं पाहिजे. आणि त्याही पेक्षा ना की काँक्रिटीकरण आहे, डांबरीकरण आहे, याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे.
0: अगदी खरं आहे की निदान आपल्या बिल्डिंगमध्ये जिथे आपली बोर आहे त्या बोरच्या ठिकाणी आपण तेवढा भाग तरी किमान त्याचं काँक्रिटीकरण न करता तो तसाच ठेवला पाहिजे, की जेणेकरून आपल्या बिल्डिंगमधलं छतावरून पडणारं जे पाणी आहे आपण त्या भागामध्ये ते साचवलं पाहिजे आणि ते जमिनीमध्ये मुरवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आधी एक अशी वेळ होती आरती आपल्याकडे की रस्ते जे आहेत ते बऱ्याचदा पायवाटा होत्या बऱ्याच ठिकाणी, आणि मग अशा वेळी काय

0: व्हायचं की मातीचे रस्ते असतील, पायवाटा असतील, तर पाणी पडून ते त्या ठिकाणी अगदी 100% मुरत होतं असं मी नाही म्हणणार, पण काही प्रमाणात का होईना, पण पाणी तिथल्या तिथे मुरण्याची सुविधा होती.
1: आता तसं काहीच नाही राहिलेलं.
0: आता सगळीकडे आपण बघतोय की डांबरीकरण झालेलं आहे, सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, पेवर ब्लॉक्स आपल्याला सगळीकडे बसवलेले दिसतायत. मग अशा परिस्थितीमध्ये जे पाणी वरतून पडतंय ते सर्रास वाहून
1: जातंय,
0: आणि वाहून जाऊन ते संपून जातं. मग ते आपल्या प्रदेशात, आपल्या भागात पुन्हा आपल्याला ते हाती येतच नाही.
1: पाणी जे आहे याचं संरक्षण केलं गेलं पाहिजे.
0: अगदी खरंय. आणि जे आपण अलीकडे बघतोय की जमिनीमध्ये पाण्याचं मुरण्याचं प्रमाण कमी होत गेल्यानं, आपण आत्ता जर एखाद्या ठिकाणी बोर खणायचा विचार केला, विहीर खणायचा विचार केला, तर कितीतरी फूट आपल्याला खोलवर जावं लागतं तेव्हा कुठे पाणी लागतं, पण ते पण कमी प्रमाणात आहे. म्हणजे केवळ वरचं पाणी आपलं संपतंय असं नाही, तर भूतलामध्ये जे काही पाणी आहे, भूगर्भामधलं पाणी आपण म्हणतो, त्याचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस खोल खोल जायला लागलंय. तर याचा सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भूजल संवर्धन आपण जे म्हणतो ते या काळात होणं फार आवश्यक आहे.
1: आणि त्याची तयारी आतापासून जर आपण केली की, कारण आता पाऊस तर लांबतो आहेच, तर शेततळं आपल्याला कसं करता येईल? कारण डोंगर उताराच्या जमिनीवरती जर शेती असेल तर त्या ठिकाणी पाणी कसं अडवता
0: येईल, त्याच्यासाठी बांध घालणं असेल किंवा बंधारे बांधणं असेल, तर या गोष्टी आपण करून ठेवणं गरजेचं आहे. मी जसं तुला आता सांगितलं की आपल्या बिल्डिंगच्या भागामध्ये जर आपली बोर असेल तर त्या ठिकाणी एखादा आपण हौद तयार करून ठेवला, खड्डा करून ठेवला, तर ते जे छतावरून येणारं पाणी आहे ते त्या ठिकाणी साचत जाईल आणि मग ते हळूहळू मुरत पण जाईल.
1: रेन वॉटर हार्वेस्टिंग,
0: रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आपण विचार केलाच पाहिजे. अशी सुविधा जर आपण करून ठेवली तर कायमस्वरूपी आपल्यासाठी पाण्याची सोय ही होईलच. कारण जोपर्यंत पाऊस पडतोय वरतून, तो जर आपण साठवला, ते पाणी जर अडवलं, तर नक्कीच कधी ना कधीतरी ते पुन्हा आपल्या उपयोगात
1: येणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेच आणि हे तर सगळं होतच राहील, पण मुळात जी गोष्ट आत्ता आपल्या हातात आहे ती म्हणजे पाणी बचतीची.
0: अगदी.
1: पाण्याचा काटकसरीने वापर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: आता काय करू शकतो आपण? तर आपण वेळोवेळी आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पण ही गोष्ट सांगत असतो की जिथे शक्य आहे तिथे नळ सुरू ठेवून काम करण्यापेक्षा पाणी बादलीत वेगळं घ्यायचं आणि मग पाण्याचा वापर करायचा. कारण डायरेक्ट आपण नळाच्या खाली जर कामं केली तर पाणी विनाकारण वाया जातं. मग ते आपलं तोंड धुणं असू देत, कपडे धुणं असू देत, भांडी विसळणं असू देत, यावेळी आपण बादलीमध्ये पाणी घेऊन जर विसळलं तर कमी पाण्यामध्ये आपलं काम पूर्ण होऊ शकतं आणि स्वच्छ होऊ शकतं. शिवाय दुसरं एक आहे की आपल्याकडे फ्लश टँक असतात बऱ्याचदा, आणि अनेकांना सवय असते की बिनधास्त चालूच आपलं ते फ्लश जे आहे, तर एका वेळी साध्या साध्या युजला सुद्धा 20-20 लिटर पाणी आपण वाया घालवतोय. तर कुठेतरी हा पण आपण कंट्रोल आपल्यावर ठेवला पाहिजे. किंवा अनेकांना आपल्याकडे सवयी असतात की शॉवर खाली आंघोळ करायची, ऊन ऊन गरम होतंय, घाम येतोय, म्हणून 2-2 वेळा 3-3 वेळा दिवसातून शॉवर खाली उभं राहून आंघोळ करणारे आपल्याकडे अनेक जण आहेत. तर त्यांनी सुद्धा याची जाणीव कुठेतरी ठेवली पाहिजे. आणि विशेषतः लहान मुलांना, त्यांना ह्याचं अजून एवढं समज नसते,
1: पण आपल्या आचरणातून ते शिकतीलही. की
0: तेही आहे, अनेक शाळांमधून सुद्धा आता असे पाणी बचतीचे धडे दिले जात आहेत, अनेक ठिकाणी त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मुलांना योग्य ते शिक्षण दिलं जाते, अभ्यासक्रमामध्ये पण या गोष्टींचा समावेश आहे. हे जितकं खरं आहे, पण मला असं वाटतं आरती की प्रत्यक्ष आपल्या घरच्या मोठ्यांकडून, त्यांच्या वागण्यातून आपल्याला जो धडा मिळतो, अनुभवातून आपण जे शिकतो, ते आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहतं, नाही का?
1: त्यालाच आपण कृतिशील शिक्षणही म्हणतो. की ते घरातून आणि शाळेतून सगळीकडनं जर मिळालं तर नक्कीच येणारी पिढी जी आहे ती एक चांगली सशक्त, ज्याला म्हणता येईल की बौद्धिक दृष्टीने, वैचारिक दृष्टीने चांगली होऊ शकते.
0: आणि खऱ्या अर्थाने ते सुशिक्षित होतील. म्हणजे केवळ त्यांना अक्षर ओळख होईल असं नाही, तर सुशिक्षित होईल, संस्कार त्यांच्यामध्ये रुजतील. मला आठवतं की अनेक शाळांमधून शिक्षक सुद्धा खूप प्रयत्न करतायत त्यासाठी की मुलांवर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. मग त्यांना वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावणं असेल, किंवा आपल्या शाळेच्या आवारामध्ये झाडं लावलेलीच असतात अनेक वेळा, मग अशा वेळी जेव्हा आपण घरी जातो तर आपल्या बाटलीतलं उरलेलं पाणी जाता जाता आपण त्या झाडाच्या मुळाशी घातलं पाहिजे असं मुलांना शिकवतात. मग त्यामुळे त्यांना पण ही सवय

0: लागते की पाणी असंही फेकून दिल्या जाणार आहे, आपण एक तर बेसिनमध्ये टाकून देणार किंवा ओतून देणार कुठेतरी, त्याच्यापेक्षा शाळेच्या इमारतीच्या बाहेर पडण्याआधीच जर आपण झाडाच्या मुळाशी ते पाणी घातलं तर मुलांना एक सवय लागते, त्यातून झाडाला पाणी मिळतं आणि पाणी जे आहे त्याचा योग्य वापर होतो, अनेक उद्देश त्यातून साध्य होऊ शकतात.
1: खरंच आहे. आणि कसं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने झाड तितकंच महत्वाचं आहे, त्याचबरोबर प्रदूषण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, पाण्याचं प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होतं, हे सुद्धा मुलांना त्याच्यामधून अवेअरनेस येतो, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सजगता येते. आणि पाणी आणि आरोग्य याचं खूप जवळचा संबंध आहे.
0: खूप. म्हणजे ना तुला सांगते की आरोग्य हा प्रश्न आला की अनेक गोष्टी त्याच्याशी जोडल्या जातात. आता तू हेच बघ ना की येत्या 21 तारखे

0: पर्यावरणाच्या दृष्टीने झाड तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर प्रदूषण कुठेतरी थांबल्या गेलं पाहिजे. पाण्याचं प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होतं, हे सुद्धा मुलांना त्याच्यामधून अवेअरनेस येतो, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सजगता येते. आणि पाणी आणि आरोग्य याचं खूप जवळचा संबंध आहे.
1: खूप म्हणजे ना, तुला सांगते की आरोग्य हा प्रश्न आला की अनेक गोष्टी त्याच्याशी जोडल्या जातात. आता तू हेच बघ ना की येत्या 21 तारखेला आपल्याकडे आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत.
0: आणि योगासनाने शरीर म्हणजे केवळ शरीरासाठी नाही तर मानसिक आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक असे तिन्ही स्तरावरचे जे आहेत ते फायदे होतात.
1: मुख्य म्हणजे काय, आपण जे म्हणतो ना की योग म्हणजे काय, युज धातू पासून बनलेला हा शब्द. युज म्हणजे जोडणे. मग काय कशाला जोडायचंय, तर आपलं शरीर आणि मन हे एकमेकांना जोडणं, याला योग म्हणतो आपण. कारण आता काय होतं माहिती का, माझ्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं, माझं शरीर वेगळंच काहीतरी करतंय, तर हे जे आहे याला कुठेतरी आपण काही काळासाठी का होईना पण दोघांना एकत्र आणणं गरजेचं आहे. की जेणेकरून कुठेतरी आपल्याला शांती मिळेल, समाधान मिळेल, आणि शरीराला अवयवांना विश्रांतीची पण तितकीच गरज असते.
0: आणि
1: तोही हेतू त्यातून साध्य होईल आणि व्यायाम त्या माध्यमातून होतो, तर मग व्यायामाने लवचिकता आपल्या शरीराची वाढत जाते. तर हाही योगाचा एक फायदा आहे मुख्य म्हणजे.
0: आणि त्याच्यामध्ये कसं होतं की आज आपण जे बोलतो की बघतो की साध्या साध्या गोष्टीवरनं आपल्याला आपण खिन्न होतो किंवा काहीतरी वेगळ्या दिशेने आपले विचार जायला लागतात, नाही मला आज कंटाळा झाला किंवा असं, हे जे आहे ना
1: निराशाने आपण सगळीकडे ग्रासलेलो आहोत कुठेतरी जाणवतं असं,
0: तिथे योग जो आहे म्हणजे योगासनं आहे, ध्यानधारणा त्याच्यामध्ये जी येते, तर त्याच्यामुळे खरोखरच एक नवीन ऊर्जा किंवा ताजेपण जे आहे आणि नवीन काहीतरी करण्याची उर्मी जी आहे ती सतत आपल्यामध्ये ती
1: कार्यान्वयित राहते.
0: हे योगासन असेल किंवा व्यायाम आहे याच्या माध्यमातून होत असतं.
1: अगदी. जेव्हा या नैराश्याकडे आपण म्हणतो की अनेक जण आता आपल्याला त्यांचा कल जाणवतोय, कुठेतरी दिसतंय की ताणतणाव आहे, टेन्शन आहेत, अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत, मग हे जे येणारं नैराश्य आहे याच्यापासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर योग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं योगासनं आहेत तसं प्राणायामाचे प्रकार आहेत. प्राणायाम जेव्हा आपण करतो त्यावेळी आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडल्या जातं आणि एक वेगळी ऊर्जा आपल्याला जाणवते त्यातून, तर ही फार गरजेची आहे. मनशांती त्यातून मिळते. आणि योगाचं महत्व मला जे विशेष वाटतं ते म्हणजे की ह्यातून तुमच्या शरीराची लवचिकता साधली जाते. ती जास्त गरजेची आहे. की आजकाल आपण बघतोय की स्टफनेस येतोय, आपले अवयव जे आहेत ते रिजिड होत जात आहेत, स्नायू पण अनेक वेळा आपल्याला खाली वाकताना, किंवा मी आजकाल मुलांचं पण बघते की त्यांना वाकायची सवयच नाहीये. आपण पण आता आपल्या मैत्रिणी बघ असतील की सगळीकडे आपला कट्टा असतो, सगळी काम आपण वरच्यावर उभ्याने करतो,
0: खाली बसताच येत नाही, मांडीच
1: बसणं येत होत नाही शक्य, मग बऱ्याचदा वाकायला जमत नाही, मग त्यामुळे काय होतं, हे जे पायांचे गुडघ्यांचे स्नायू आहेत ते दुखावले जातात, मग आपल्याला चढ उतार करायला अडचणी होतात. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर योगामुळे ही लवचिकता साधल्या जाते आणि मला वाटतं ती आता जास्त गरजेची आहे दिवसेंदिवस.
0: खरंच आहे. आणि मग हे सगळं लक्षात घेऊनच 21 जून 2015 रोजी जगभर पहिला आपला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला होता.
1: हा खरंच आहे बरं का, म्हणजे 2014 मध्ये तो जाहीर झाला होता, त्याचा प्रस्ताव मांडला गेला होता आणि 15 पासून आपण तो साजरा करण्याला सुरुवात झालेली आहे. आणि तुला माहिती आहे कार्ती, आपण जे नेहमी म्हणतो की 21 जूनचीच निवड या दिवशी का केली असेल,
0: तुला आता तेच म्हणणार होते,
1: त्याच्या मागे पण हेच कारण आहे की 21 जून हा जो दिवस आहे हा उत्तर गोलार्धातला सगळ्यात मोठा दिवस असतो.
0: अच्छा.
1: त्याला आपण आयन दिन पण म्हणतो आणि साधारण उन्हाळी संक्रांत असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्यामुळे हा जो दिवस आहे हा आत्मजागरूकता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यासाठीचा अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो बरं का. विशेषतः 21 जून हाच दिवस जो आहे तो आपल्याकडे योग दिवस म्हणून निवडलेला आहे.
0: क्या बात आहे. त्याचे फायदे तर आपण सांगितलेलेच आहे, महत्व पण तितकंच आहे.
1: आणि हे आज जगजाहीर आहे. हे आपण कशामुळे म्हणतो माहिती का?

0: की अनेक ठिकाणी जगभरामध्ये योग दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
1: हो.
0: त्याच्या बरोबरच तुला मी सांगते की आपल्याकडे सुद्धा अनेक आपल्या मैत्रिणी आहेत, माझ्या पण संपर्कातल्या अनेक जणी आहेत की ज्या स्वतः योग शिकलेल्या आहेत, त्यांनी त्याचे फायदे अनुभवलेत. आणि आता आपल्यासारख्या इतर ज्या मैत्रिणी आहेत की ज्यांना अजून तेवढा अवेअरनेस म्हणूयात आपण नाहीये किंवा आपल्याला वेळ नाही देता येते, मग अशांसाठी त्या स्वतः योगाचे वर्ग जे आहेत ते मोफत चालवतात. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला त्या ठिकाणी पैसे खर्चायचेच आहेत असं नाही, फक्त गरज आहे ती आपण स्वतःसाठी वेळ
1: काढण्याची.
0: मला वाटतं आपण गप्पा तर बऱ्याच वेळेच्या मारतोय, एखादी छानशी प्रार्थना आपण आपल्या मैत्रिणींना ऐकूयात का?

0: आरती, अगं बघ ना, आपल्याकडे आता असं सांगितलं जात आहे की पाऊस यंदा थोडासा उशिराने येणार आहे. मग तेव्हा मला असं वाटतं की आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या श्रोत्यांना सुद्धा आपण ह्याची थोडीशी त्यांना कल्पना असेलच, पण एक आपण त्यांना सावध केलं पाहिजे असं मला वाटतं. बघ की जे वारंवार सांगितलं जात आहे, सल्ले दिले जात आहेत तज्ज्ञांकडनं, की व्यवस्थित वापसा आल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नका.
1: जे विद्यापीठाने किंवा कृषी विज्ञान केंद्राने शिफारस केलेल्या वेळेमध्येच पेरणी करावी आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने पेरणी करावी.
0: आपण जे म्हणतो आता की खरीप अगदी तोंडावर आहे, खरं तर आता एव्हाना आपली सगळी कामं मार्गी लागलेली पण असती, पण आता पाऊसच सध्या अजून नाहीये, त्यामुळे ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच असं एक आपल्याला सांगता येतं मैत्रिणींनो, की वाण जे आहे ते निवडत असताना कमी वेळेमध्ये आणि कमी पावसामध्ये येणारं,
1: कमी पाण्यावर
0: येणारं जे वाण आहे त्याची आपण निवड केली पाहिजे, जेणेकरून जेव्हा केव्हा उशिरा नको होईना, जेव्हा पाऊस येईल त्यावेळी आपण योग्य पद्धतीने पेरणी केली तर लगेच आपल्या हातामध्ये पीक जे आहे ते उपलब्ध होऊ शकेल. आणि दुबार पेरणीचं आपण जे म्हणतो की ती एक शक्यता असते, ती एक भीती असते, तर ती पण आपल्याला सहजपणे टाळता
1: येते.
0: तर या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे.
1: म्हणजे बीजप्रक्रिया असेल किंवा बीजगुणन आहे, या पण म्हणजे पाऊस लांबलाय मग आता करायचं काय, चिंताक्रांत होण्यापेक्षा की जमिनीची मी अजून कशी चांगल्या पद्धतीने तिची मशागत करू शकतो किंवा त्याच्यातलं सेंद्रिय कर्ब कसं मी वाढवू शकता येईल, यावरती जर समजा भर दिला, त्याच्यावरती जर जास्त काम केलं, तर नक्कीच म्हणजे जो काही पाऊस आता आला नाही, आता जरी समजा उशिरा नाही होतोय पण पाऊस लांबेलही पुढे पर्यंत, तर मग त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला पिकांसाठी.
0: पाणी आपण साठवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हिरवळीचे खत जी आहेत ती जर आपण योग्य पद्धतीने त्यांचा वापर केला तर सेंद्रिय कर्ब जे आहे त्याचं आपण छानपणे संवर्धन करू शकतो. जमिनीतल्या कर्बाचं प्रमाण आपल्याला वाढवता
1: येतं,
0: जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा त्यामुळे वाढत जाते.
1: नक्कीच वाढणारच आहे. आणि मग ह्या हिरवळीच्या खतांचा जर लागवड जरी आपण केली त्या झाडांची, हे सुद्धा एक खूप चांगलं आहे की ज्याच्यामध्ये ताग आहे, दहीचा आहे, हरभरा आहे, त्यानंतर आपले कडधान्य जे आहेत, उडीद असेल, मूग असेल, मटकी आहे, सूर्यफूल यासारख्या,
0: हळदी वाणं आपण जर घेतली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. उशिरा येणाऱ्या परिस्थितीमध्ये पावसामध्ये कमी पाण्यामध्ये येणारी ही जी काही वाणं आहेत, जी काही पिकं आहेत ती आपण घेऊ शकतो. आणि दुसरं एक आपल्याला यावेळी असं करता येतं की आपला जो संपूर्ण एक प्लॉट आहे तो एकाच पिकासाठी न वापरता त्यामध्ये आपण वेगवेगळी लागवड ही केली पाहिजे, वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर ते आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं.
1: खरंच आहे. म्हणजे पीक नियोजन, त्यानंतर हवामानाचा अंदाज, या सगळ्या गोष्टी घेऊन आपण म्हटलेलं की कुठलं वाण आपण घेतो आहोत, दर्जेदार वाण असं आपण घेतलं तर कुठलेही म्हणजे दुष्काळ असू दे किंवा सुकाळ असू दे की त्याच्यामध्ये पीक हे आपल्या हाती चांगल्या
0: आलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपलं नियोजन असलं पाहिजे, आंतरपीक पद्धतीचा वापर केला पाहिजे, बहुपीक पद्धत आपण अवलंबली पाहिजे की जेणेकरून केवळ एका पिकावर आणि एका उत्पादनावर अवलंबून न राहता आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पिकांवर आपण जर आपला खर्च केला तर तो खर्च आपला भरून निघणं हे शक्य होतं. तर या गोष्टी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना खरं तर चांगल्याच माहिती आहेत, ते अनुभवी आहेत, प्रत्यक्ष काम करणार आहेत, पण तरी सुद्धा एक कुठेतरी मला असं वाटतं की आपण या गोष्टीचा उल्लेख जाता जाता आपल्या कार्यक्रमामधून आपण करणं फार आवश्यक आहे.
1: हो हो हो. तर आणि विनया, खरंच म्हणजे आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या निरोपाची.
0: खरंच आहे.
1: तर रानजाई कार्यक्रमातून मी आरती
0: आणि मी विनया तुम्हा सगळ्यांचा मैत्रिणींनो आता निरोप घेतोय. पुन्हा आपली भेट आहेच येत्या गुरुवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, आताच आपण रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद ऐकलात. लेखन आणि सहभाग होता विनया गांगल आणि आरती शिरवाडकर यांचा.

0: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात आणि विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसी घरपोच पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
1: देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपए ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1,00,000 करोड़ रुपए से ज्यादा मिले.
0: जेव्हा हवामान होई खराब, PMFBY दी आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: मंडळी, याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील आता या ठिकाणी संपत आलेली आहे. तेव्हा जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, खरीप हंगामात सोयाबीन लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? आणि उत्तर आहे मंडळी, खरीप हंगामात सोयाबीनचे लवकर येणारे वाण MAUS 71 अर्थात समृद्धी, MAUS 158, MAUS 612, जवाहर अर्थात JS 335, MAUS 725 आणि 731, तसंच मध्यम उशिरा येणाऱ्या वाणांमध्ये प्रसाद अर्थात MAUS 1 आणि प्रतिकार यापैकी कोणत्याही वाणांची निवड आपण करू शकता. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेतेय. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. तर सादर करते होते कृष्णा शिंदे. 8 वाजलेले आहेत. जाऊयात विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांसाठी विविध भारती केंद्राकडे.

जाने कहाँ तुम।